आर वेद विचारेओ निवल पुअंगम साधे पंच जनास्यो संग ना छुटकेओ अधिक अहं बोध बांधे प्यारे